0: सच्चा फरमान सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे तो दाख्या लग करोड़ सच्चे सब तान सच्चे सब जो सच्ची तेरी सिफत सच्ची साला सच्ची तेरी कुदर सच्चे पासा नानक सच ते आए न सच जो मर जमे सो कच नि कच महला पहला
1: वड्डी वड्या जा वड्डा नाम वड्डी वड्या जा सच ने आओ ਵੱਡੀ ਵੱਡੇ ਜਨ ਚਲਥਾ ਵੱਡੀ ਵੱਡੇ ਜਾਣੇ ਆਲਾ ਵੱਡੀ ਵੱਡੇ ਪੁੱਜੇ ਸਭ ਪਹਾ ਵੱਡੀ

अमृत वाणी सदा सलाहे, अमृत अमृत पावनिया हो वारी जियो वारी। अमृत वाणी मन वसावनिया, अमृत वाणी मन वसाए, अमृत नाम ते आवनिया रहो। अमृत बोले सदा मुख वैणी, अमृत वेखे परखे सदा नैणी। अमृत कथा कह

मुख सो क्यों विसरै मेरी माए साचा साहिब साचे नाए रहाओ साचे नाम की तिल वड्याई आग थके कीमत नहीं पाई जे सब मिलकै आखण पाहे वड्डा न होवै घाट न जाई।